0: तुम्ही ऐकून असात रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंगाळजनी. आईच्या कोंगणी प्रसारात मोगाचं स्वागत.
1: मोगाजनो, आता आईला वेळ ऐकूनच्या संदेश आईच्या कार्याच्या मुखेल सेऱ्या माने सेन जनेट बर्बोजा तुमच्या लगी विनंती तुमचा संदेश देऊन जा.
2: मंगळूर DACच्या स्त्री आयोगानं आज मांडून हडलेल्या स्त्रियांचो दिसाचो संभ्रम आणि स्त्री सशक्तीकरणाचे मिसाव तुमकां म्हजो गौरवपूर्वक प्रणाम अर्पिता. मार्च म्हयनो स्त्रियांचो तो दीस खंय पळयल्या रे कार्यक्रमां आनी वेगवेगळ्या शेतांत सदन केल्ल्या स्त्रियांक सन्मान करचे ताचे सांगता सांस्कृतीक कार्यक्रम हे सोलोनंत आसा. आज हांव माननीय राज्य महिला उकूटाची एक संपन्मूल क्रोडीकरण अधिकारी जावन हांव हांगा उबी रावल्या तर हाका कारण म्हज्या फिरगजीचे स्त्री संघटन सुरवेर उपरांतले जननी महासंघा मुदरंगडी आनी ताका हांव आभार मानून रिणी जावन आसा. आमच्या फिरगजेंत मुदरंगडी फिरगजेंत 2020 तदळा आमचो फिरगज याजक आसलो मनदीक बाप विन्सेंट डिसोजा प्रस्तुत ते संपिगे फिरगजेचे विगार. ताणी 10 वाड्याच्या गुरकारांक आमच्या फिरगजेंत दत्त वाडे आसले गुरकारांक आपोवन सांगले की मार्चाच्या 10 तारखेर दनपारा उपरांत एक टॉक दवरला मयत कार्य दवरला आनी ह्या मयत कार्याक एका वाड्यातावन 10 स्त्रियांनी ये जाय आनी तांची नांवां दी जाय म्हण गुरकारांक एक विनंती करू ना पदराबान एक ताकीत दिल्ल्या बरेत सांगले. आनी वाड्याच्या गुरकारांनी उमेद घेवन एका वाड्यातावन 10 जाणां स्त्रियांक सांगता हाडले आनी त्या दीस 10 वाड्यातावन 100 स्त्रियो सांगता आसल्यो. आनी मुखेल पूण घेतली स्त्री जावन आसली ती पयले आदी मंगळूरांत वस्ती करतली आनी मुदरंगडी एक हळ्ळेसो गांव आनी पदराबा सांगी मेळून तिचे ते चिंताप जावन आसले. आनी ती म्हज्या घरा आयली हांव इल्लें हळ्ळेंत आसचें भितर म्हाका एक ल्हान भुरगीं आसलीं तेगा आनी म्हज्या हातांत दारू पळय दिवन दनपार बरोसो वेळ तूं सोलोन येनाका रिक्षार ये आनी ह्या कार्याक मात्र सुख येनाका म्हूण तिणें सांगलें. आनी तिच्या उतरा प्रमाणे हांव रिक्षार वचोवना कित्याक तेदळ 10 रुपयांक 1 किलो तांदूळ मेळटालो आनी तें उरोन हांव सोलोनंत म्हज्या फिरगेजीच्या हॉलाक पावली. थंयसर तो व्हडलो श्रीमती रोजी पिंटो हांगा मंगळूर कथोलीक स्त्रियांचे मंडळीची अध्यक्ष जावन आसली तिणें आनी तिचो पती शिरताडी विलियम पिंटो तांणी येवन स्त्री सबलीकरणा विशांत एक वर ती उलयली. पूण हांव आनी म्हजे बरें आसल्या स्त्रियांक हें खंयचेय तकले गोसो ना मात्याच्या वयल्यानंत गेलें हें पुरा काल हें सबलीकरण पुरा म्हणटात गे म्हणून कित्याक मुदरंगडीचो लोक कृशी मोगरे कळ्यांचे कृशी करतले आमी आनी गोरवां पोसतल्या हे सशक्तीकरण सबलीकरण ह्या विशयान चिंतूंक आमकां अवकाश नातलो. आनी ते सबलीकरण विशयान म्हायती दिल्या तक्षण पदराबान म्हळें हांगासर आतांच स्त्री संघटन रचया म्हणून कोण अध्यक्ष जाता एक नांव सुचन करा म्हळें. आनी म्हाका हांवें तुमकां सांगलें मंगळूरची एक कुटुंब आमच्या फिरगजेंत आसलें हांवें कुडले तिचें नांव सांगलें विनिफ्रेड डिसोजा अध्यक्ष जावं दे म्हूण सकडाणांनी सांगलें जायते जायते तित्त जायत म्हणून. आतां कार्यदर्शक विंसा म्हणटाना एका स्त्रियेन उबें रावन म्हळें जेनेट बर्बोजा जायत म्हणून म्हाका अशी भिरांत दिसली की दम्मा नाका नाका नाका नाका म्हळें. देखून फादर विन्सेंट म्हणा लागले तें बरें हुशार आसा तें जावं दी ताचें नांव बरें या हांवें दम्माया फादर म्हाका हें कालें म्हणून तूं गुत्तू ना म्हाका नाका फादर अशें म्हळें ना ना ना ना तिचें नांव बरें आहा म्हणलें म्हजें नांव बरयलें बरयले उपरांत कालें करचें खंयच्याय एका मिटिंगा वचोन म्हाका गुत्तू ना सांविशन पावलाच्या सभेर हांव आसली पूण खंयच्याय हेर खंय वचोन म्हाका अशें गुत्तू नासलें कित्याक लग्न जाल्या उपरांत हांव संपूर्ण कुटुंबा जिविताच्या फाटल्यान आसल्यान इल्लो समाजाचो संबंधी म्हाका उणो जाल्ल्या बरी आसलो संपर्क थंयत हांव न्हू आमी देशीच्या मिटिंगाक कोडयाळी जे आसले आमी हळ्ळेच्यो स्त्रियो सादारण 2 पर्यंत स्त्रियांनी कोडयाळी जे आसले आनी म्हाका आतांय उडास आसा कथोलीक स्त्रियांची मंडळी आमी कोडयाळी येता आसतना सर शिकपी स्त्रियो प्रोफेसरां बँक ऑफिसरां आनी इंग्लिशांत थंय मिटींग कोंकणींत आराम जातलें जाल्यार इंग्लिशांत वाद विवाद थंय चलतलो आमकां भिरांत दिसतली कित्याक आमकां उलोवंकय भिरांत तोंड उक्तें करूंक भिरांत दिसतलें ही पुराय शिकपी स्त्रियो आम्ही पुरा फुलां बांधून गोरवांचे दूध काढणं गोरवांक बाहेर बांधून दनपारांचे रांधून आम्ही धावून येतेलं. आणि असे असताना हे कसे कित्याक रात दीस आमकां तापोवत आसलं उडपी देशीच्या स्त्रियांक आणि मंगळूर देशीच्या स्त्रियांक. टेरी पायस हांगा आसा पळय म्हाका पळयले पैकी टेरी पायस मात्र एकली म्हजी वळखीची जावन आसा, ती त्या दाल्या सेक्रेटरी जावन आसली. आणि त्या संदर्भार ब्रह्मावरची आमच्या उडपी देशीच्या ब्रह्मावरची मानेस्तीन लीना रॉच ती अध्यक्ष जावन आसली. आणि तो वळू तिणे उडपी देशी तदळ देशी जावन उडपी जिल्हा आसलो त्यांच्या स्त्रियांचे कष्ट समजून तिने हंगाच्या गवळी बापा संगे लोशस पाऊल डिसोजा संगी ते उलयली. ताज्या उपरांत आमच्या मोन्सिंजोर बॅप्टिस्ट मिनेजस मनादेख बाब बॅप्टिस्ट मिनेजस संगे उलोवन तिने कथोलीक स्त्री संघटन उडपी दिएसेज म्हणून स्थापन केले. आणि मानेस तिने रोजे पिंटो हंगासर असताना तिने थोड्या फिरगजांक वचून स्त्री संघटन स्थापन केले. ताच्या उपरांत लीना रॉच तिने ती अध्यक्ष झाल्या उपरांत उडपी दिएसेजींत तिने स्थापन केल्या उपरांत हर एका फिरगजांक भेट दिली. आणि एक नियमावळ घटनावळ तिने सगळ्यांच्या संगता पदराब फादर वलेरियन मेंडोन्सा फादर फ्रेड मस्करेनस यांच्या संगता मिळवून एक घटनावळ रचली. आणि संघटनेचे मागणे आणि आमकां एक देयगीती तवळ आरंभारत रसून दिल्ली कीर्त तिका फावो जाता. दुसऱ्या वर्सा मानेस तिने वायलट कॅस्टेलून अध्यक्ष आली. आमचे अवधी एकत वरस कित्याक जायत्य मुखेली उदेजा म्हणल्या इराद्यान स्त्री मुखेली उदेजा म्हणल्या इराद्यान एकत वर्साक अवधी दवरली. आणि तो वळू म्हज्या हातांत देड वर्सांचो चरको भुरगो म्हाका सोवतो एक चरको जाल्लो. हांव त्या चरक्या काणगोनंत मिटिंगा गेली थंयसर चुनाव जाले. थंयसर प्रत्येक कार्यदर्शीक म्हजेंच नांव आयलें. हांवें सांगलें म्हज्या हातांत चरको आसा ना फादर म्हाका जायना. आनी तदला फादर वल्लीन सांगलें ना ना तूं आनी एक मुखार आनी एक निर्देशक जावं की पुरो तुवें आतां हुद्दो सोडून वचो काणगेचे म्हूण जालें. आनी त्या वेळार हांव घटकांत अध्यक्ष आसली वार्ड्यांत कार्यदर्शी आसली आनी प्रत्येक दिएसीच्या समितीन ती हांव कार्यदर्शी जालें. एका वर्साक तीन हुद्दे हांवें करी जाय पडले. मस्त कश्ट जाले पूण तीन हुद्दे करी जाय पडले. हांव जमतेक वेताना म्हजे दुवेक वरतली कित्या म्हळ्यार भुरगें सांबाळचें न्ही मिटींग जाताना भुरगें पळयचें. अशें तें जालें हुद्दो घेतलो. आनी आमच्या गवळी बापांनी म्हाका आतां उडास आसा मेटार जावन सकाळ देवन येतना हांव मेट वयर सरतली. सैबानो इलेक्शन जालें वायलेट अध्यक्ष जालें आनी हांव कार्यदर्शी जालें म्हणलें. तवळ गवळी बापान म्हळें जाल्यार आतां कदेलार बसोंक ना. खंय स्त्री संघटन जावना तें रचन करीजे, खंय स्त्री संघटन जिवाळ ना तें जिवाळ करीजे, आनी खंय स्वसाय पंगड ना तें स्वसाय पंगड रचीजे. जालें एक फर्मान दिल्ले ब्रित गवळी बापान सांगलें. आनी हाच्या उपरांत वायलेट ती कुटुंबादारन सगळ्यांची गोरवां आनी फुलां झाडां आमी आयतारा आयतारा एका फिरगजीच्या याजाका लागीं उलोवन सकाळीं वग्गी आमी एका बस स्टँडार सांगता मेळचें म्हणून आमी फोनार सांगतेल्या. त्या बस स्टँडार स वरार गी साडे स वरार गी सकाळीं घरचें पुरा रांदप करून दवर आमी पावतेल्या. थंय थावन आमी निगत केल्ले एका फिरगजाक मिसाकत आमी थंय हजर जातेल्या. आनी ताच्या उपरांत मिसा उपरांत स्त्रियांक मेळोन आमी स्त्री संघटन कित्याक गरज स्वसाय पंगड कित्याक गरज म्हूण आमी तांकां म्हायती दिवन थंय रचन करून आमी येतेलो. प्रस्तुत पन्नासांनी एका फिरगजेंत महासंघ आसा. आमचे स्वसाय पंगड म्हळ्यार वाड्यांत स्वसाय पंगड आमी रचचे आमी स्त्रियांनींत. आनी ह्या स्वसाय पंगडा धावन आमकां आर्थीक अभिवृद्धी आमच्या गटानावळींत आसा. आर्थीक समाजीक राजकीय आनी सांस्कृतीक रितीची आमचें सबलीकरण जायचें म्हणून. आनी सुरवेर आमी स्वसाय पंगड रचून त्या मुखांत्र आमी उरोवणी केली. आनी कितें सरकारा धावन आमकां सवलती मेळटात ते सगळे सवलत्यो आमी घेवंक सक्ते म्हण जाल्यो. आमी स्वसाय पंगड केल्या उपरांत फिरगजन आसले सर स्वसाय पंगड संगता मेळोवन महासंघा रचन केलें. महासंघ जाल्या उपरांत वारड्या हंतार आमी पयल्यांत स्त्रियांचो संघटन वारड्या हंतार आमी रचन केल्लो. पूण आमकां महासंघाचें ओकुटा करूंक आसलें तालुको ओकुटा. आनी आमच्या देसीसींत पांच वारडे आसात करकोळ शिरवां उडपी कल्याणपूर आनी कुंदापूर हे पांच वारडे. आमी हांव 2000 अठरा एकोणिसाव्या वर्षाक अध्यक्ष झाले. अध्यक्ष झाल्या तदाला म्हजे मुखार आसले सवाल जिल्हा महिला ओकूट अरेस्ट. आणि तो वळ आमचे निर्देशक, आता निर्देशक बाप रेजिनाल्ड पिंटो, ताणे म्हणले कालिंगरचे जनट भय करकोळे कडे मात्र ओकूट झाला, आता उरले आमचे स्त्रियो ऐकतात गी नांत गी. तो वळ हांवें फादरा भा सांगले, फादर आम्ही स्त्रियांचे मनवलिके करून गेल्यार आमचे स्त्रियो ऐकोवचे ना. थोडे पोटी आम्ही गरजे गेले फटी मारीचे पडटा. हांवें सांगले आमचे जिल्हा ओकूट जाऊन रजिस्टर जायचे, आमचे रजिस्टर जायचे जाल्यार हांगा तालुको ओकूट जायचे, आणि आमकां नोव्हेंबरा भितर जिल्हा ओकूट वचूंक आसा, देखून ऑक्टोबरा भितर आमचे तालुको ओकूट जायचे. हे हांव मिटिंगान सांगता म्हणे. आणि हांवें ऑगस्टाच्या जमातेर हांवें सांगले की ऑक्टोबर महिन्याच्या 25 तारखे भितर चार तालुको ओकूटचे रचन जावंक आसा, तुम्ही आता डेट दिया म्हणून. आणि आमच्या स्त्रियांनी सांगले आम्ही वार्डचे जमत करून आम्ही डेट दिता. कित्याक म्हळ्यार आमचे ते अशी सिस्टम आसा की केंद्रीय समितीची जमत झाल्या उपरांत वार्डाची जमत जाता, वार्डाची जमत झाल्या उपरांत आमच्या महासंघाची घटकाची जमत जाता, ताच्या उपरांत स्वासाय पंगडाची जमत जाता. म्हळ्यार केंद्रीय समिती या ओकूटची जिल्हा ओकूटच्या जमतेन कितें सकट निर्धार घेता आम्ही माहिती दिता, ती सकट वार्डान डिस्कस जाता. थंय तावन घटकाची गेल्ली हुद्देदारां थंय तावन घटकाक हाडटात, आनी घटकातावन ते स्वासाय पंगडा पर्यंत ते पावता. आणि आमकां कुडले कुडले फोन करून स्त्रियांनी ऑक्टोबरच्या 25 तारखे भीतर चार ओकूटचे उद्घाटन करचे दीस ताणी आमकां नम्यार सांगले. आणि त्या प्रमाणे चार ओकूट तालुको ओकूटचे रचन झाले. आणि एक वाडो तरी पहिलेन जाल्लो, तसे पांच तालुको ओकूट करकळांत अर्पणा महिला ओकूट झाले, शिरवंत इंचरा महिला ओकूट झाले, आणि उडपींत शरदी महिला ओकूट झाले, कल्याणपूर म्हणजे ब्रह्मावर तालुक्यात उज्ज्वला महिला ओकूट, तसेच कुंदापूर बैंदूर तालुक्यात भावना महिला ओकूट उक्तवण झाले. आता त्याच्या उपरांत असलेले सवाल आमचे जिल्हा ओकूट कसे करचे घे म्हणून सगळ्यांच्या संगतपणान जिल्हा ओकूट करचे म्हणून निर्धार केलो. आणि त्या वेळार म्हाका बघुल्ले सगळ्या समाजाच्या खाली आम्ही फक्त क्रिस्तव मात्र न्ही, हेरांकी आपयचे म्हण, कित्याक म्हणजे आम्ही वाढली रीत तशी आसली. सकड समुदायाच्या मोदे आसले, हांव हिंदूंच्या मोदेन थांब ओढ जाल्ली. आणि देखून म्हाका बघले आणि फादराबा सांगले, फादर आमींत कथोलिका ओट्टू मेळून केल्यार कोणाकी कळना, देखून उरले की आम्ही आपयां गी फादर, आपय जेनेट बाय म्हणा लागलो. आणि आम्ही हर एक समाजाचे कोण हेर धर्माचे स्त्रियांचे संघटन असा, त्या सगळ्या संघटनेच्या मुखेल्यांक मेळून तांकां आपोवणे दिले. आणि आमकां हॉल जाय जाल्ले, आमच्या लेगीत कसलोसो फंड नातुल्लो. उडपींत आमी हॉला विसरनातना 1,50,000 बडे सांगले. मागीर एक मोठाच्या ती कृष्णमूर्ती अमृता कृष्णमूर्ती म्हण ती मुन्सिपालिटीची मेंबर जावन आली, आणि आम्ही अशें कापडनेसचें बुट्ट गलसो तिच्या कडेन वचून उलयले तदाळ्या तिका खुशी जाली. तिणें म्हणल्यार हिंदूंची चित्त बायल मनीस आयली म्हूण चिंतले. निमगे नमदु इल्ली एल्ल हॉलिगे तुंबा रेट उंटु मॅडम, 90,000 1,00,000 केळ್ತಾರೆ. ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ ನಮ್ಮ ಹತ್ರ ಅಷ್ಟು ಹಣ ಇಲ್ಲ, ನಮ್ಮ ಜನಸಂಖ್ಯೆ ಸ್ವಲ್ಪ ಜಾಸ್ತಿ ಬರ್ತಾರೆ, ಇಲ್ಲದ್ರೆ ನಮಗೆ ನಮ್ಮದೇ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇತ್ತು ಮುಣ ಸಂಗ್ಲೆ. ತರ್ತಿಮಣಲ್ಲಿ ಕೃಷ್ಣಮೂರ್ತಿ ಅವ್ರ ಹತ್ರ ನೀವು ಮಾತನಾಡಿ, ನಾನು ಫೋನ್ ಮಾಡ್ತೇನೆ ಮುಣ. ಜಾಯ್ತು ಮುಣ ತಿಜ ಪೊತ್ತೆ ಫೋನ್ ಕರೆದಿಲ್ಲೆ. ಆ ಊಲೇಲಿ ನೀವು ಬಂದು ಹಾಲ್ ನೋಡಿ ಮೇಡಮ್ ಮಣಲಾಗಲಿ. ಜಾಯ್ತು ಮಳೆ ಆಮಿ ತೇಗ ಸ್ತ್ರೀಯೋ ಆವು ಅನಿ ಮುಜೆ ನಿಕಟಪೂರ್ವ ಅಧ್ಯಕ್ಷ ಅನಿ ಖಜಾನ್ದಾರ್ ಗೆಲ್ಯ ವಸೋನ್ ತಕ ಪೊಳೆತ ನಾ ಕಾಲೆ ಬೊಗಲೆ ಮುಣ ಗೊತ್ತ ತಾಣೆ ಉರ್ಲೆ ಸ್ತ್ರೀಯ ಪೊಳೋನ ತಾಣೆ ಪೊಳೆಲೆ ಮಕ್ಕತ್ತ ಮೊಜ ಬೊಟ್ಟು ತುಕೊಳ್ಳಲು ಪೊಳೋನ್ ಮುಣಲು ಇದಕ್ಕೆ 35,000 ಬಾಡಿಗೆ ಇದೆ, ನೀವು 5,000 ಕೊಡಿ ಸಾಕು ಮುಣಲು. ಮಾಗಿ ರಾಮೇ ಸಂಗ್ಲೆ ನಮ್ದು ಉಡುಪಿ ಚರ್ಚ್ನಲ್ಲಿ ಹಾಲ್ ಉಂಟು, ಕನ್ನರಪಾಡಿ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಉಂಟು, ನಮ್ಮ ಜನಸಂಖ್ಯೆ ಜಾಸ್ತಿ ಆಗ್ತದೆ, ಅದಕ್ಕೆ ಬರ್ಲಿಕ್ಕೆ ನಮ್ಗೆ ಹಾಲಲ್ಲಿ ಸೇರ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗುದಿಲ್ಲ. ಓ ನೀವು ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ನಾ, ಮೊದಲ ಬಾರಿಗೆ ನೀವು ನಮ್ಮ ಅಂಗಣಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೀರಿ, ಆದ್ರಿಂದ ನಿಮ್ಗೆ ಏನು ವ್ಯವಸ್ಥೆ ಬೇಕು ಹೇಳಿ, ನಾವೆಲ್ಲ ಮಾಡಿಕೊಡ್ತೇವೆ ಮುಣಲಗಿ. ತಚೋಪ್ರ ನೆಕ್ಸ್ಟ್ 2,000 ಕಣ್ಗೆಲೆ ಚೇರ್ ಅಂಗ ಲುಕ್ತಗಲುಂಕು ಫನಗಲು ಝಾಲೆ. ಆಮಚೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಬೋ ಅಪೂರ್ವ ಏನ್ ಝಾಲೆ, ಸಗಳ ಧರ್ಮಚೆ ಸ್ತ್ರೀ ಮುಖೇಲಿ ಆಯ್ಲಿ, ರಾಜಕೀಯ ಮುಖೇಲಿ ಆಯ್ಲಿ, ಆನೆ ತೋ ಬಾಂದ್ ಅಜೂನ್ ಅಂಚ ಜಿಲ್ಲಾ ಒಕ್ಕೊಡ್ತಾವನು ಮುಂದರುನು ತಸ ತಂಚ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆಕತಿ ಅಂಕ ಮುಖೇಲಿ ಸೈರಿ ಜಾವನ್ ಆಪೇತಾತ್, ಆನೆ ಅಂಚ ಕಾರ್ಯಕ್ರಮನಿ ಆಮೆ ತಂಕ ಮುಖೇಲಿ ಜಾವನ್ ಆಪೇತಾವ್. ಆಜ आमच्या सुगम्य जिल्हा महिला ओकूटान कितें साधन केलां म्हण तुमकां सांगचें जाल्यार, आमच्यो स्त्रियो इतल्यो बळवंत जाल्यात गी. आतां तुमी मातृनिधी केले, थोडी थोडी योजना केली, निजाय की म्हाका मस्त खुशी जाली. आमच्यो स्त्रियो कितें करतात म्हळ्यार स्वासाय पंगड एका वाड्यांत आसा. आमचें अशें इन्स्ट्रक्शन आसा की आमच्या वाड्यांत कोण कश्ट आतात, कोण गरजेवंत आसात, ते त्या स्वासाय पंगडाची जबाबदारी. विधव स्त्री जावं दी, एकसुरी स्त्री जावं दी, तिका मेळचें, तिका दिसपूर ते कितें वरवीं जाय जे ती त्या पंगडाच्या स्त्रियांनी जबाबदारी घेवन तिका दिवचें, तिका वखदाक व्हरचें, या कलय अन्याय जावं दी, कितेंय जावं दी, तिका सहकार दिवचो, सपोर्ट करचें त्या स्वासाय पंगडाच्या स्त्रियांनी. आनी कितेंय प्रतिभटन करूंक आसल्यार आमी सगळे सांगता मेळोन प्रतिभटन करता. पयलीं आमकां मुस्तो भिरांत दिसतली बैर्यो, कित्याक स्त्री संघटन आसतना हांव हें सांगूंक अपेक्षितां, स्त्री आयोग, स्त्री संघटन आनी महासंघ हे तीन संघटने विशयांत इल्लें कन्फ्युजन जाता कोणाक जाल्यार. स्त्री संघटन म्हळ्यार आमी आमच्या इगर्जेच्या दोराय भितर आमी सांगतना कथोलीक स्त्री संघटन म्हण आमी उल्लेख करतां. समाजांत आमी दिसाचे जाल्यार कथोलीक स्त्री संघटन मुद्रंगडी चर्चिनावर म्हळ्यार आमकां इल्लें बारीक पडटा. आमी जननी महासंघ दवर म्हळ्यार आमकां स्पेशल रेस्पेक्ट आसता. हे एक आमी केदाळे उडास दवरचें, आमचे चिंता बशें की आमी स्त्री संघटन, आमच्या स्त्रियांक मस्त कश्ट जाले त्या टायमार आमकां तांचे एकाले मतींत एक बदलावण करूं. स्त्री आयोग आमचे देश शांतर आमी स्त्री आयोग म्हणटा. पूण समाजांत आमी वेत आसतना आमी सुरवेर आमचे महासंघाचें नांव बरयता, या तालुको ओकुटाचें नांव बरयता, या जिल्ला ओकुटाचें नांव बरयता. आतां सुगम्य जिल्ला महिला ओकूट उडपी जिल्ले मत्तु सकल कथोलीक स्त्री संघटन उडपी धर्मा प्रांत अशें आमी घालता. त्या दळ वयले हेड्डीक मात्र ती वचता, मागीर सकल काले आसा म्हण वचूंक वचना. देखून हे आमी समाजांत वेत आसतना आमची आयडेंटिफाय, आमची वळख कितें म्हळ्यार आमी महासंघाची, आमी तालुको ओकुटाची, आमी जिल्ला ओकुटाची, हे आमची आयडेंटिफाय. आनी सुरवेर स्त्री संघटन रचना जाताना कशें जालें म्हळ्यार वासराक गुंठ्यांत हांव भायर सोडले बरें जालें, कानाक वाऱ्यार गेल्ले बरी. म्हाका इथं जाल्यार बारीक उश जाली, इस्कॉलांत हांवें एक दीस डांस करूं ना. पूण स्त्री संघटनाक हांव जॉयन जाल्या उपरांत हर एक स्त्रियांच्या दिसा म्हजो एक डांस आसतलो, कारण आमकां एक भायर वचोंक अवकाश मेळ्ळे. मागीर आमच्या स्त्रियांचे अशें चिंता जालें की स्त्री संघटन म्हळ्यार डांस कल्चरल प्रोग्राम म्हूण जालें. आनी ह्या मनोभावांत आसल्या स्त्रियांक आमी स्वासाय पंगड रचन करतना, महासंघ रचन करतना त्या स्थितीत जावन ह्या स्थितीत गाडीचे जाल्यार आमकां मुस्त कश्ट मारले. हे कळले सैबिणी महासंघा, कळले स्वासाय संघा, अच्छा गे आमचे स्त्री संघटनांत बरें आसलें, वर्सा हे पटी प्रोग्राम जाताले, आमकां स्किट करूंक जाताले, डांस करूंक जाताले, म्हूण हे स्त्रियांचे उलोवणें जावन आसलें. पूण केदळां जावन आमच्या केंद्रीय समितींत जावन ही सकड मयेंत आमी आपणायले गी तवळ आमच्या स्त्रियांनी स्वासाय पंगड रचूंक मुखार सरल्यो आमच्यो स्त्रियो. आनी आजुनूय थोड्यो स्त्रियो आसा तळे मानोभोवच्यो, तांकां आमी कितें केलां म्हळ्यार कोण स्वासाय पंगडान नात तांकां आमी थोडे पडे सांगचे, तुका आर्थीक रितीन गरज ना जावंक पुरो, पूण तुजे तावन एक गरजेवंत स्त्री एक कुमोक जाता, त्या खातीर तूं ग्रुपांत जॉयन जा. आनी अशें सुमार स्त्रियो जॉयन जाल्यात, 70-80 वर्सांचे स्त्रियोय आमच्या स्वासाय पंगडांनी आसा. तर थोडी आयकनांतल्यान आमी कितें केलां म्हळ्यार स्त्री संघटनेचो संदो वर्साक 30 रुपये संध्या शुल्क ताणें भरचें, ताच्या उपरांत जिणये संदे 100 रुपये एका स्त्रियेक एक पटी भरल्यार ती जिणये संदो. तांकां हर एका जमतेक ताणी येवयेत, आमच्या खंयच्याय कार्यक्रमाक ताणी येवयेत, तांकां स्पेशल जावन आपणें दिजें म्हण ना. पाद्राब अनाउंस करता, आमच्या वॉट्सएप ग्रुपांनी आमी मॅसेज घालता. आनी आमी अशें केंद्रीय समितीतून अशें एक इन्स्ट्रक्शन दिलां की जमतकी येनातले स्त्री संघटनेचे संदे आनी जिणये संदे तांणी केदळां आयल्या रे, तूं कितें आयली, तूं इतले ते मिटिंगा येवन हे आतां कितें आयली म्हूण कोणेंय विचारूंक ना, तांचो गौरव तांकां दिवंक आसा. देखून आज स्त्री संघटन म्हणचे की चड स्वसाय पंगड, महासंघा, तालुको ओकुटा आनी जिल्ला ओकुटा आमच्या उडपी दिसेंत मुखल्या हंताक पावोन आज ताजो एक संदो जाल्ले जावन आसले. हांव मानिनी राजा ओकुटाक हांव पावलां आनी हाका कारण म्हजे महासंघा. स्वसाय संघांत आमचे स्त्रियो स्त्रियो म्हळ्यार आमचे संदे कितें करतात म्हळ्यार आतां आमी तांकां सांगलां, तुमी पंचायत वार्ड सभा जाताना वसाजे, ग्रामसभा जाताना वसाजे, दप्तरां हे आमचे ऑफिस आसात सरकारी दप्तरां, ताच्या वयल्यान डीसी ऑफीस, अल्पसंख्यात इलाके दोन कळले पुरो सवलती येतात, तोटगारिके इलाक्यान कितें मेळटा, कृशी इलाक्यान कितें मेळटा, अशें सगळे डिपार्टमेंटाक आमच्यो स्त्रियो येतात. आनी थंयसर आसल्या सरकारी कोण अधिकारी आसा ताका तांचे नंबर दितात, कित्याक पुरो सरकाराचे कितें सवलती येतात ते व्हॉट्सअपवर तांकां धाडटात आनी ती आमच्या महासंघाच्या ग्रुपान घालतात आनी ते पळयले कुडले आमचे स्त्रियो धंवतात इंग गुंडी गोबर गुंडी आनी कोळी साकाणे जेनू कृशी आनी कितें सक्कड मेळटा पळय आमच्यो स्त्रियो उडपीच्यो स्त्रियो बरे हुशार आसात आपळ करतात तिकलें करतात लोणचें करतात रांदतात आनी विकून आपल्या कुटुंबाचो भार इल्लें आर्थीक रितीन हळू करतात हांवें सांगलें सामाजीक राजकीय आर्थीक आनी सांस्कृतीक रितीचें सबलीकरण म्हणून आमच्या स्त्रियांक कार्यक्रम जाताना हर एक स्त्रियांनी साडी न्हेसोन फुलां माळण येवंक आमी पयलेंच इन्स्ट्रक्शन दिलां कित्याक संस्कृती आमची उरोवच्या खातीर आनी हाचे सांगता कितें आदलें काण आसलें आमच्या मलगड्यांनी केल्ले पोळयो ते पुरो 8 महिन्यांत आमचे स्त्रियो तांच्या तांच्या भुरग्यांक कर दितात आनी 8 खाणां करून मीस उपरांत विकून तांचो फंड ती रेज करतात उपरांत राजकीय सबलीकरण आमी केंद्रीय समिती जावन तरबेतीदारांची तरबेती केली एका वार्डात 5 जणां स्त्रियांक घेतले म्हणजे 5 वार्डात 25 स्त्रियो आयल्यो तांकां राजकीय विशीं माहिती दिली आमी कित्याक स्त्रियांनी राजकीयाक वसाचे म्हणल्या विशयान आनी तवळू आमची माहिती हर एका घटकाक पावली आनी 112 जाणां स्त्रियांनी पंचायत चुनावाक स्पर्ध केल्लो आमच्या उडपी देशीस जावन आनी त्या पैकी 50 दोन स्त्रियो जिकून आयल्यो हे आमचे राजकीय सबलीकरण आमच्या मध्ये आदी तावन एक रिवाज असली विधव एक स्त्रियेचो पती अंतरल्यार तिका बरेंकर न्हेसोवन फुलां माळण कांकणां दवरून मोरन उखलताना या फोंडा कडेन तिची कांकणां फुटोवची आनी फुलां काण उडोवची एक रिवाज आसली आनी हांव अध्यक्ष जाल्ले दळा एका मोरना गेल्ले त्या दळा उरले स्त्रियो जबरदस्ती तिची फुलां काडा माती घालून जाल्या मेल्ल्या माती घालून जाल्या ताच्या उपरांत ही बोम मारतात फुलां काडा कांकणां फुट्टे म्हूण आनी हांवें काडनाका काडनाका म्हणटाना दोगां जाणां धांवन येवन तिची कांकणां फुटोवन फुलां काडली म्हाका इतले बेजाराय भोगली गी परत तरबेतीदारांची तरबती दवरून एका वार्डांत 5 जाणां स्त्रियांक काडन तांकां विधव स्त्रियां विशांत बरी करून तरबेती केली आनी तांणी घटका घटका वचून महासंघा वचून ही तरबेती दिली आज खंयच्या वार्डांत महासंघाचे स्वसाय पंगडाचे स्त्रियो आसात की तांची जबाबदारी जावन आसा कोणाचोय पती अंतरल्यार त्या घरा ती पयले पावतात आनी पयलें सांगतात तिच्या हाताक कांगणां घालचीं तिका बरो सडो न्हेसोवचो आनी तिका फुलां मळचें हें करूंक ना म्हूण देखून आज आमचे स्त्रियो त्या हंतार सबलीकृत जाल्यात आमचें सपन आसलें 2025 बँक रचन जाय जें म्हणून पूण आमी तें 2023 सुगम्या महिला संवर्धा सहकारी बँक आरंभ केलें आनी 4,000 स्त्रियो बँकान शेर घेवन सादे जाल्यात आनी आमच्या देसीसीन वट्टूक सुगम्य जिल्हा महिला ओकुटांत 400 स्वसाय पंगड आसून 5,696 सादे आसात हे 13 वर्सांनी आमी केल्लें सदन आनी 10 वर्सांनी 100 करोडांचो वेव्हार आमच्या पंगडांनी जाला आनी 3,12,000 आमचो बँकांत लाब आसा आनी स्वसाय पंगडांत 7,40,000 उरोवणी आसा आनी ह्या वर्सा सरकारा तावन 50,009 स्त्रियांनी सरकाराच्या येवजण्या तावन 13,62,488 रुपयाचे प्रयोजन घेतलां आनी आमच्या कापू तालुक्यांत रैत उत्पादक कंपनी आराम जाल्या आज हांव हांगासर उलयतां तर हांव काय व्हडली शिकपी न्ही इंग्लीश म्हाका उलोवंक येना हांवूय एक 150 वर्सां पोरण्या कोलवाच्या घरांत आसली 13 जाणां सादे आमच्या घरांत आसली मुस्तू आर्थीक रितीन कश्ट आसले मुस्तू म्हळ्यार मुस्तू कश्ट आसली स्त्री हांव फुलां झाडां बेसाय गोरवां हें पोसाप करून मागीर अडचणेन आसले हांवें गणेश बिडी बांदून बिडीएच्या ब्रांचाक व्हरतली आनी त्या दळ लोक म्हाका प्रस्नार्थक रितीन पळयतालो कोणाकय अशें पळोवचें तितलें धैर्य त्या वेळार म्हाका नातलें कित्याक म्हजी परिस्थिती तशी आसली आर्थीक रितीन सबल जाल्यार त्या व्यक्तीक सकणां वळखता ती एक समाजाची एक दस्तूर आनी खंयच्या दिसा हांव म्हज्या फिरगजेच्या स्त्री संघटनाक पावली थंय तावन हांवें फाटी पळोवना हर एक कडेन हुद्दो घेतलो प्रामाणीकपणे हांव त्या हुद्द्यांत हांवें काम केलें आनी आज राज्य मट्टाक पावली तर हाका कारण म्हजे फिरगजीचे स्त्री संघटन आनी महासंघा आनी ह्या वेळार आमच्या निर्देशक बापांनी आमकां घटका तावन फिरगजे अंतर तावन वार्ड तावन देसीज म्हणसर आमकां दिल्लो साकार आनी ह्या घडये हांव फादर रेजिनाल्ड पिंटो आमच्या सुगम्य जिल्हा महिला उकुटचं निर्देशक ताजो सहकार आम्ही एवढाच काढून जाई. त्यांची एकता अशी असली, तुम्ही स्त्रियांनी भाद्रपदांचं लोभ धरणं उमकळचे सडी जाय आणि तुम्ही स्वतंत्र रीतीर कार्य मांडून आडी जे मुखार वसा जे समाजान तुम्ही मुखार पावजे म्हणून आणि हाचे धैर्य जाऊन फाटल्या दिसांनी मणिपुरात जाल्ले अत्याचारा विरोधात एक प्रतिभटन असा केले आणि त्या प्रतिभटन उलोवंक म्हजे नाव दिले. म्हाका गुत्तून हांवें जिंतले 200-300 जाणां येतात आजकाल कोणी भायर वचें बारी उणे न्हय म्हण जायत फादर म्हणे म्हाका समान मनस्कार समिती म्हणून आले. ताणें प्रोफेसर पणिराजान सांगले पयले नाका म्हणटा आयकून इल्ला जानेट निवे माडबेक म्हण जायत म्हणे गेली. हांव कंपाऊंडा भितर पावतना हांव सगळीं घम येवन म्हाका काले जाला म्हण गुतना कांय 5,000-6,000 वरणी वरतो लोक येता वेता आनी एक घडये म्हजे बीपी पुरा डावन जाल्ले बरें जालें. हांव गमयलें म्हणल्यार म्हाका काले जालें म्हण कळना कित्याक हांव 200-300 जाणां आसतात म्हण मात्र चिंतलें. म्हजें एक्सपेक्टेशन तशें आसलें. म्हजे धूव म्हणा लागले मम्मी तुका काले जाता काले जाता म्हाका काले जाता म्हण गुतना म्हजो जीव सगळो कमता म्हळें. थंयच राधा मेडिकल आसले आनी ताणें वचून 4 एनर्जल ज्यूस हाडनाय लागले. फादर डेनीस देसान पळयलें जेनेट भाई तूं कितें इतलें गमयलें तूं पयल्यान तूं वचून थंय राव हांगा वताक राव नाका म्हळें. आतां हांवें सांगचें बरें ना गाडयेर बसली फरता गांव थंय मिशन कंपाऊंडाच्या त्या क्रिश्चन हायस्कूलच्या मैदानाक पावली. थंय प्रोटेस्टंटाची इगर्ज आसली तांच्या घंटीच्या तोरी लागी बसली. हांवें कितें उलयचें म्हूण चिंतलें म्हाका एकी म्हज्या तकलेक उडासना. म्हजे धूव म्हणाले हे आतां मर्यादेचे व्यवहार जाता इतलो लोक आयला आतां कोणें तुजे बदले कोणें उलोवचें. 3 एनर्जला ज्यूस वयर वयर वयर वयर गुट गुट करून पियली. पियेल्या उपरांत इतल्यान मागलें पवित्रात्म्या आज कितें उलय जे तें तुंस म्हजे थंय रावन उलय मरये तूं म्हजी आवय आज तुज्या भुरग्याक तूं सांडी नाका तुमचो म्हजो आदार जा. येवन तुमी काही व्हिडियो पळयल्या कळत हांव कितलें उदा पियेलां थंय रावन कितलें त्या स्टेजीर रावन उदा पियेलां म्हणून ना. मागीर हांव बरें करून उलयलें तें उलयचें जाल्यार आमकां प्लॅटफॉर्म खंयचें आमचें महासंघ देखून आज तुमकां हांव उलो दिता. हांगा कथोलीक स्त्रियांची मंडळी आतां आसा गी मंगळुरांत आसा स्वसाय पंगड आसात गी आसात म्हणटात नांत म्हणटात आसात न्हय देखून आतां तोडाणांक आमकां भोगोंकपुरा म्हज्या लागी आर्थीक रितीन हांव सबल आसा म्हाका काय लागी स्वसाय पंगड म्हण ना. हांवें आतां सांगलें एका गरजेवंत स्त्रियेक कुमोक करूंक हांव आदार दिता म्हणलें एक निचोव घेया आनी सगळेंतल्यांनी स्वसाय पंगड जावं दी. मुखल्या दिसांनी स्त्री आयोगाच्या वट्टूक ఒక్కూటచే దక్షిణ కన్నడ జిల్లే ఒక్కూటచే ఏక నావ్ అసలే బ్యానర్ ఆసోంది అని ఆయచే దీసా తుమ్కా సర్వాంక్ ఆవు బొరే మక్తా బొరీ యోజన స్త్రీ ఆయోగ తుమ్మి మాను నడిలంత తా యోజన చేర్ దేవు ఆశీర్వాద్ గలుంది అని తే బరారీతిన ముందరు నూరుంది అని సోరు స్త్రీ అంగ అమ సుమేస్తాంక్ అంచ మీసావాన్ అమి ఏక కరిత మీసావా కతేర్ యా సంసారం అమి జల్మలాం అమి పాటి వేతాస్తానా कितें तरी आमी दिवन या म्हणल्या उद्देशान हो संदेश तुमकां कितें तरी आमी पाटी दिवन वसाचें म्हणून. आनी हे पटी तुमकां म्हज्या कडेन उलोवंक आसा जाल्यार म्हजे नंबर दिता फोन कर हांव कितलेंय उलयता म्हाका बेजार येना. रांदपाक उडोवन ती मोबायल दवरून उलयता थोडे पटी चायेन तितून मोबायल पडटा ती दुसरी गजाल पूण कितेंय जावं दी. हांगासर म्हज्या वयल्या अभिमान आनी मोगान आपोवण दिल्ली अनिता मनेसर अनिता फ्रँक आनी तुमकां मंगळूरच्या सर स्त्रियांक म्हजो परत नमन. तुमकां सर्वांक बरें मागता देव बरें करूं.
1: देव बरें करूं मनेस्तीन जनेट बरबोजा तुमकां मात्रोन्नती निधी विशीं प्रशंसा उसान तुमच्या भोव अर्थ भरीत आनी तुमच्या दैर

0: तुम्ही ऐकून असतात रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंगाळजनी. आईच्या कोंगणी प्रसारात मोगाचं स्वागत.
1: मोगाचनो, आता आईला वेळ ऐकोनच्या संदेश आईच्या कार्याच्या मुखेल सेऱ्या माने सेंट जनेट बारबोजा तुमच्या लगी विनंती तुमचं संदेश देऊच्या.
2: मंगळूर डीएससीच्या स्त्री आयोगानं आज मांडून हडलेल्या स्त्रियांचो दिसाचो संभ्रम आणि स्त्री सशक्तीकरणाचे मिसाव तुमकां म्हजो गौरवपूर्वक प्रणाम अर्पिता. मार्च म्हयनो स्त्रियांचो दीस खंय पळयल्यार कार्यक्रमां आनी वेगवेगळ्या शेतांत सदन केल्ल्या स्त्रियांक सन्मान करचे ताचे संगता सांस्कृतीक कार्यक्रम हे सोलूनंत आसा. आज हांव मानिनी राज्य महिला उकूटाची एक संपन्मूल क्रोडीकरण अधिकारी जावन हांव हांगा उबी रावल्या तर हाका कारण म्हज्या फिरगजीचे स्त्री संघटन सुरवेर उपरांतले जननी महासंघा मुदरंगडी आनी ताका हांव आभार मानून रिणी जावन आसा. आमच्या फिरगजेंत मुदरंगडी फिरगजेंत 2020 तदळा आमचो फिरगज ह्या जाका सलो मनदेक बाप विन्सेंट डिसोजा प्रस्तुत ते संपिगे फिरगजेचे विगार ताणी 10 वाड्याच्या गुरकारांक आमच्या फिरगजेन दत्त वाडे आसले गुरकारांक आपोवन सांगले की मार्चाच्या 10 तारखेर दनपारा उपरांत एक टॉक दवरला मायेत कार्य दवरला आनी ह्या मायेत कार्याक एका वाड्यातावन 10 स्त्रियांनी ये जय आनी तांची नांवां दी जय म्हण गुरकारांक एक विनंती करू ना पदराबान एक ताकीत दिल्ल्या बरीत सांगले आनी वाड्याच्या गुरकारांनी उमेद घेवन एका वाड्यातावन 10 जाणां स्त्रियांक सांगता हाडले आनी त्या दीस 10 वाड्यातावन 100 स्त्रियो सांगता आसल्यो आनी मुखेलपण घेतली स्त्री जावन आसली ती पयले आदी मंगळूरांत वस्ती करतली आनी मुदरंगडी एक हळ्ळेसो गांव आनी पदराबासांगी मेळून तिचे ते चिंताप जावन आसले आनी ती म्हज्या घरा आयली. हांव इल्लें हळ्ळेंत आसचें भितर म्हाका एक ल्हान भुरगीं आसलीं तेगा आनी म्हज्या हातांत दारू पय दिवन दनपार बरोसो वेळ तूं सोलोन येनाका रिक्षार ये आनी ह्या कार्याक मात्र सुख येनाका म्हूण तिणें सांगलें आनी तिच्या उतरा प्रमाणे हांव रिक्षार वचोना कित्याक तेदळ 10 रुपयांक 1 किलो तांदूळ मेळटालो आनी तें उरोवन हांव सोलोनंत म्हज्या फिरगेजीच्या हॉलाक पावली. थंयसर तवळ श्रीमती रोजी पिंटो हांगा मंगळूरू कथोलीक स्त्रियांचे मंडळीची अध्यक्ष जावन आसली तिणें आनी तिचो पती शिरताडे विलियम पिंटो तांणी येवन स्त्री सबलीकरणा विशांत एक वर ती उलयली. पूण हांव आनी म्हजे बरे आसल्या स्त्रियांक हें खंयचेय तकलेक वसोना मात्याच्या वयल्यान अंत गेलें हें पुरा कालें सबलीकरण पुरा म्हणटात गे म्हणून कित्याक मुदरंगडीचो लोक कृशी मोगरे कळ्यांचे कृशी करतले आमी आनी गोरवां पोसतल्या हे सशक्तीकरण सबलीकरण ह्या विशयान चिंतूंक आमकां अवकाश नातलो आनी ते सबलीकरणा विशयान म्हायती दिल्या तक्षण पदराबान म्हळें हांगासर आतांचो स्त्री संघटन रसया म्हणून कोण अध्यक्ष जाता एक नांव सुचन करा म्हळें आनी म्हाका हांवें तुमकां सांगलें मंगळूरची एक कुटुंब आमच्या फिरगजेन आसलें हांवें कुडले तिचें नांव सांगलें विनिफ्रेड डिसोजा अध्यक्ष जावं दे म्हूण सकडाणांनी सांगलें जायत जायत तित्त जायत म्हणून. आतां कार्यदर्शक विंसा म्हणटाना एका स्त्रियेन उबें रावन म्हळें जेनेट बारबोजा जायत म्हणून म्हाका अशी भिरांत दिसली की दम्मा नाका नाका नाका नाका म्हळें. देखून फादर विन्सेंट म्हणूंक लागले तें बरें हुशार आसा तें जावं दी ताचें नांव बरें या हांवें दम्मा फादर म्हाका हें कालें म्हणून तूं गुत्तू ना म्हाका नाका फादर अशें म्हळें ना ना ना ना तिचें नांव बरें या म्हणलें म्हजें नांव बरयलें बरयल्या उपरांत कालें करचें खंयच्याय एका मिटिंगा वचून म्हाका गुत्तू ना सांव विशयन पावलाच्या सभेर हांव आसली पूण खंयच्याय हेर खंय वचून म्हाका अशें गुत्तू नासलें कित्याक लग्न जाल्या उपरांत हांव संपूर्ण कुटुंबा जिविताच्या फाटल्यान आसल्यान इल्लो समाजाचो संबंदी म्हाका उणो जाल्ल्या बरी आसलो संपर्क थंय तावन आमी देशीच्या मिटिंगाक कोडयाळये जे आसले आमी हळ्ळेच्यो स्त्रियो सादारण 2 पर्यंत स्त्रियांनी कोडयाळये जे आसले आनी म्हाका आतांय उडास आसा कथोलीक स्त्रियांची मंडळी आमी कोडयाळ येता आसतना सर शिकपी स्त्रियो प्रोफेसरां बँक ऑफिसरां आनी इंग्लिशांत थंय मिटींग कोंकणींत आराम जातलें जाल्यार इंग्लिशांत वादविवाद थंय चलतलो आमकां भिरंत दिसतली कित्याक आमकां उलोवंकय भिरंत तोंड उक्तें करूंक भिरंत दिसतलें ही पुराय शिकपी स्त्रियो आम्ही पुरा फुलां बांधून गोरवांचे दूध काढून गोरवांक भायर बांधून दनपरांचे रांदून आम्ही धावून येतेले. आणि असे असताना हे कशें कित्याक रात दीस आमकां तापोवत आसले उडपी देशीच्या स्त्रियांक आणि मंगळूर देशीच्या स्त्रियांक. टेरी पायस हांगा आसा पळय म्हाका पळयले पैकी टेरी पायस मात्र एकली म्हजी वळखीची जावन आसा, ती त्या दळ्या सेक्रेटरी जावन आसली. आणि त्या संदर्भार ब्रह्मावरची आमच्या उडपी देशीच्या ब्रह्मावरची मानेस तिणे लीना रॉच ती अध्यक्ष जावन आसली. आणि तो हळू तिणे उडपी देशी तदळ्या देशी जावन उडपी जिल्हो आसलो त्यांच्या स्त्रियांचे कष्ट समजून तिणे हंगाच्या गवळी बापा सांगे लोशस पाऊल डिसोजा सांगे ते उलयली. ताज्या उपरांत आमच्या मुन्सिंजोर बॅप्टिस्ट मिनेजस मनादेक बाब बॅप्टिस्ट मिनेजस सांगे उलोवन तिणे कथोलीक स्त्री संघटन उडपी दियेसेज म्हणून स्थापन केले. आणि मानेस तिने रोजी पिंटो हंगासर असताना तिने थोड्या फिरगजांक वचून स्त्री संघटन स्थापन केले. ताच्या उपरांत लीना रॉच तिने ती अध्यक्ष झाल्या उपरांत उडपी दियेसेजींत तिने स्थापन केल्या उपरांत हर एका फिरगजांक भेट दिली. आणि एक नियमावळ घटनावळ तिने सगळ्यांच्या संगता पदराब फादर वॅलेरियन मेंडोन्सा फादर फ्रेड मस्करेनस हांच्या संगता मेळोवन एक घटनावळ रचली. आणि संघटनेचे मागणे आणि आमकां एक ध्येय गीते तवळ आरंभारत रचून दिल्ली कीर्त तिका फावो जाता. दुसऱ्या वर्सा मानेस तिने वायलट कॅस्टेलिन अध्यक्ष आली. आमचे अवधी एकत वर्स कित्याक जायत्य मुखेली उदेच्या म्हणल्या इराद्यान स्त्री मुखेली उदेच्या म्हणल्या इराद्यान एकत वर्साक अवधी दवरली. आणि तो हळू म्हज्या हातांत देड वर्सांचो चरको भुरगो म्हाका सवतो एक चरको जाल्लो. हांव त्या चरक्या काणगोनंत मिटिंगा गेली थंयसर चुनाव जाले. थंयसर प्रत्येक कार्यदर्शीक म्हजेंच नांव आयले. हांवें सांगले म्हज्या हातांत चरको आसा ना फादर म्हाका जायना. आनी तदळा फादर वल्लीन सांगले ना ना तूं आनी एक मुखार आनी एक निर्देशक जावं की पुरो तुवें आतां हुद्दो सोडून वचो काणगेचे म्हूण जालें. आनी त्या वेळार हांव घटकांत अध्यक्ष आसली वार्ड्यांत कार्यदर्शी आसली आनी प्रत्येक दियेसीच्या समितीन ती हांव कार्यदर्शी जालें. एका वर्साक तीन हुद्दे हांवें करी जाय पडले. मस्त कश्ट जाले पूण तीन हुद्दे करी जाय पडले. हांव जमतेक वेताना म्हजे दुवेक वरतली कित्या म्हळ्यार भुरगें सांबाळचे न्ही मिटींग जाताना भुरगें पळयचें. अशें तें जालें हुद्दो घेतलो. आनी आमच्या गवळी बापांनी म्हाका आतां उडास आसा मेटार जावन सकाळ देवन येताना हांव मेट वयर सरतलीं सैबान इलेक्शन जालें वायलेट अध्यक्ष जालें आनी हांव कार्यदर्शी जालें म्हणलें. तो हळू गवळी बापान म्हळें जाल्यार आतां कदेलार बसोंक ना. खंय स्त्री संघटन जावं ना तें रचन करीजे, खंय स्त्री संघटन जिवाळ ना तें जिवाळ करीजे, आनी खंय स्वसाय पंगड नात तें स्वसाय पंगड रचीजे. जालें एक फर्मान दिल्ले ब्रित गवळी बापान सांगले. आनी हाच्या उपरांत वायलेट ती कुटुंबादारन सगळ्यांची गोरवां आनी फुलां झाडां आमी आयतारा आयतारा एका फिरगजीच्या याजाका लागीं उलोवन सकाळीं वग्गी आमी एका बस स्टँडार सांगता मेळचें म्हण आमी फोनार सांगतल्या. त्या बस स्टँडार स वरार गी साडे स वरार गी सकाळीं घरचें पुरा रांदप करून आमी पावतल्या. थंय थावन आमी निघत गेल्ले एका फिरगजाक मिसाकत आमी थंय हजर जातले. आनी ताच्या उपरांत मिसा उपरांत स्त्रियांक मेळोवन आमी स्त्री संघटन कित्याक गरज स्वसाय पंगड कित्याक गरज म्हूण आमी तांकां म्हायती दिवन थंय रचन करून आमी येतले. प्रस्तुत पन्नासांनी एका फिरगजेंत महासंघ आसा. आमचे स्वसाय पंगड म्हळ्यार वाड्यांत स्वसाय पंगड आमी रचचे आमी स्त्रियांनींत. आनी ह्या स्वसाय पंगडा धावन आमकां आर्थीक अभिवृद्धी आमच्या गटानावळींत आसा. आर्थीक समाजीक राजकीय आनी सांस्कृतीक रितीची आमचे सबलीकरण जायचे म्हणून आनी सुरवेर आमी स्वसाय पंगड रचून त्या मुखांत आमी उरोवणी केली. आनी कितें सरकारा धावन आमकां सवलती मेळटात ते सगळे सवलत्यो आमी घेवंक सक्तेमत जाल्यो. आमी स्वसाय पंगड केल्या उपरांत फिरगजे नासले सर स्वसाय पंगड संगता मेळोवन महासंघा रचन केले. महासंघा जाल्या उपरांत वारडे हंतार आमी पयल्यांत स्त्रियांचो संघटन वारडे हंतार आमी रचन केल्लो. पूण आमकां महासंघाचे ओकूट करूंक आसले तालुको ओकूटा. आनी आमच्या देसींत 5 वारडे आसात करकोळ शिरवा उडपी कल्याणपूर आनी कुंदापूर हे 5 वारडे. आमी हांव 2000 1819 वर्षाक अध्यक्ष झाली. अध्यक्ष झाले तदाला मुझे मुखार आसले सवाल जिल्हा महिला ओकूट अरेस्टे आणि तो ओळ आमचे निर्देशक आताय निर्देशक ते बाप रेजिनाल्ड पिंटो ताणी म्हणले कालेकरचे जनट भाई करकोळ एकडे मात्र ओकूट झाला आता उरले आमचे स्त्रियो ऐकतात गी नांत गी. तो ओळ आम्ही पदराबा सांगले फादर आम्ही स्त्रियांचे मनवलिके करून गेल्यावर आमचे स्त्रियो ऐकोचे ना थोडे पोटे आम्ही गरजे गेले फटी मारीजे पडता. आम्ही सांगले आमचे जिल्हा ओकूट जाऊन रजिस्टर जायचे आमचे रजिस्टर जायचे रंग तालुका ओकूट जायचे आणि आमका नोव्हेंबर भीतर जिल्हा ओकूट रोसो कसा देखून ऑक्टोबर भीतर आमचे तालुका ओकूट जायचे या मिटिंगान सांगता म्हणे. आणि हांवें ऑगस्टच्या जमतेर आम्ही सांगले की ऑक्टोबर महिन्याच्या 25 तारखे भीतर चार तालुका ओकूटचे रचन जाऊक असा तुम्ही आता डेट दिया म्हणून. आणि आमच्या स्त्रियांनी सांगले आम्ही वार्डचे जमत करून आम्ही डेट दिता. कित्या म्हणल्यार आमचे ते अशी सिस्टम असा की केंद्रीय समितीची जमत झाल्या उपरांत वार्डची जमत जाता. वार्डची जमत झाल्या उपरांत आमच्या महासंघाचे घटकाची जमत जाता. ताच्या उपरांत स्वसहाय्य पंगडाची जमत जाता. म्हणल्यार केंद्रीय समिती या ओकूटची जिल्हा ओकूटच्या जमतेन कितें सकट निर्धार घेता आम्ही माहिती दिता ती सकट वार्डान डिस्कस जाता. थंय तावन घटकाची गेल्ली हुद्देदारां थंय तावन घटकाक हाडटात आनी घटका तावन ते स्वसहाय्य पंगडा पर्यंत ते पावता. आनी आमकां कुडले कुडले फोना करून स्त्रियांनी ऑक्टोबरच्या 25 तारखे भितर चार ओकूटचे उद्घाटन करचे दीस ताणी आमकां नम्यार सांगले आनी त्या प्रमाणे चार ओकूटां तालुक ओकूटचे रचन झाले. आनी एक वाडो तरी पयलेन जाल्लो तशे पांच तालुक ओकूटां करकळांत अर्पणा महिला ओकूट जाले शिरवंत इंचरा महिला ओकूट जाले आनी उडपींत शरदी महिला ओकूट जाले कल्याणपूर म्हळ्यार ब्रह्मावर तालुक्यांत उज्ज्वला महिला ओकूट तशेंच कुंदापूर बैंदूर तालुक्यांत भावना महिला ओकूट उक्तवण जाले. आतां ताच्या उपरांत आसले सवाल आमचे जिल्हा ओकूट कशें करचें गे म्हणून सगळ्यांच्या संगतपणान जिल्हा ओकूट करचें म्हणून निर्धार केलो. आनी त्या वेळार म्हाका बघुल्ले सगळ्या समाजाच्या खाली आमी फकत क्रिस्तांव मात्र न्ही हेरांकी आपयचे म्हण कित्याक म्हणल्यार आमी वाडली रीत तशी आसली सकड समुदायाच्या मोदे आसले हांव हिंदूंच्या मोदेन ता ओड जाल्ली. आनी देखून म्हाका बघले आनी पदराबा सांगले फादर आमींत कथोलिका ओट्टू मेळोवन केल्यार कोणाक कळना देखून उरल्या की आमी आपय आंगे फादर आपय जेनेट भाय म्हणा लागलो. आनी आमी हर एक समाजाचे कोण हेर धर्माचे स्त्रियांचे संघटन आसा त्या सगळ्या संघटनाच्या मुखेल्यांक मेळोवन तांकां आपोवणें दिले. आनी आमकां हॉल जाय जाल्ले आमच्या लेगीत कसलोच फंड नातुल्लो उडपींत आमी हॉला विसर नातना 1,50,000 बडे सांगले. मागीर एक मोठाच्या ती कृष्णमुर्ती अमृता कृष्णमुर्ती म्हण ती मुन्सिपालिटीची मेंबर जावन आली आनी आमी अशें कापडणेचें बुट्ट गलसो तिच्या कडेन वचून उलयले तदाळ्या तिका खुशी जाली तिणें म्हणल्यार हिंदूंक चित्त बायल मनीस आयले म्हूण चिंतलें. ನಿಮಗೆ ನಮ್ಮದು ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಹಾಲಿಗೆ ತುಂಬ ರೇಟ್ ಉಂಟು ಮೇಡಮ್, 90,000 1,00,000 ಕೇಳ್ತಾರೆ. ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ, ನಮ್ಮ ಹತ್ರ ಅಷ್ಟು ಹಣ ಇಲ್ಲ, ನಮ್ಮ ಜನಸಂಖ್ಯೆ ಸ್ವಲ್ಪ ಜಾಸ್ತಿ ಬರ್ತಾರೆ, ಇಲ್ಲದ್ರೆ ನಮಗೆ ನಮ್ಮದೇ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇತ್ತು ಮುಣ್ಸಂಗ್ಲೆ. ತರ್ತಿ ಮುಣಲ್ಲಿ ಕೃಷ್ಣಮೂರ್ತಿ ಅವ್ರ ಹತ್ರ ನೀವು ಮಾತನಾಡಿ, ನಾನು ಫೋನ್ ಮಾಡ್ತೇನೆ ಮುಣ್ ಜಾಯ್ತು ಮುಣ್ತಿ ಜಪತ್ತೆಗ್ತೇನೆ ಫೋನ್ ಕರೆದಿಲ್ಲ. ಆ ಊಲೇಲಿ ನೀವು ಬಂದು ಹಾಲ್ ನೋಡಿ ಮೇಡಮ್ ಮುಣಲಾಗ್ಲಿ ಜಾಯ್ತು ಮುಳೆ. ಆಮೇ ತೇಗ ಸ್ತ್ರೀಯು ಆವು ಅನಿ ಮುಜೆ ನಿಕಟ ಪೂರ್ವ ಅಧ್ಯಕ್ಷ ಅನಿ ಖಜಾನ್ದಾರ್ ಗೆಲ್ಯಾ ವಸೋನ್ ತಕ ಪಳೆತನ ಕಾಲೆ ಬೊಗಲೆ ಮುಣ ಗೊತ್ತನ ತಾಣೆ ಉರ್ಲೆ ಸ್ತ್ರೀಯ ಪೊಳೋನ ತಾಣೆ ಪೊಳೆಲೆ ಮಕ್ಕತ್ತ ಮೊಸ ಬೊಟ್ಟು ತುಗೊಳ್ಳಲು ಪೊಳೋನ್ ಮುಣಲು ಇದಕ್ಕೆ 35,000 ಬಾಡಿಗೆ ಇದೆ, ನೀವು 5,000 ಕೊಡಿ ಸಾಕು ಮುಣಲು. ಮಾಗಿ ರಾಮೇ ಸಂಗ್ಲೆ ನಮ್ದು ಉಡುಪಿ ಚರ್ಚ್ನಲ್ಲಿ ಹಾಲ್ ಉಂಟು, ಕನ್ನರಪಾಡಿ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಉಂಟು, ನಮ್ಮ ಜನಸಂಖ್ಯೆ ಜಾಸ್ತಿ ಆಗ್ತದೆ ಅದಕ್ಕೆ ಬರ್ಲಿಕ್ಕೆ ನಮ್ಗೆ ಹಾಲಲ್ಲಿ ಸೇರ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗುದಿಲ್ಲ. ಓ ನೀವು ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ನಾ, ಮೊದಲ ಬಾರಿಗೆ ನೀವು ನಮ್ಮ ಅಂಗಣಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೀರಿ, ಆದ್ರಿಂದ ನಿಮ್ಗೆ ಏನು ವ್ಯವಸ್ಥೆ ಬೇಕು ಹೇಳಿ ನಾವೆಲ್ಲ ಮಾಡಿಕೊಡ್ತೇವೆ ಮಣಲಗಿ. ತಚೋಪ್ರ ಎಕ್ಸ್ಟ್ರಾ 2,000 ಕಾಣ್ಗೆಲೆ ಚೇರ್ ಹಂಗ ಲುಕ್ಟಗಲುಂಕು ಫೆನಗಲು ಝಲೆ. ಆಮಚೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಬೋ ಅಪೂರ್ವ ಏನು ಝಲೆ ಸಗಳ ಧರ್ಮಚೆ ಸ್ತ್ರೀ ಮುಖೇಲಿ ಆಯ್ಲಿ ರಾಜಕೀಯ ಮುಖೇಲಿ ಆಯ್ಲಿ ಆನೆ ತೋ ಬಾಂದ್ ಅಜೂನ್ ಅಂಚ ಜಿಲ್ಲಾ ಒಕ್ಕೊಡ್ತಾವನು ಮುಂದರುನು ತಸ ತಂಚಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಅಂಕ ಮುಖೇಲಿ ಸೇರಿ ಜಾವನ್ ಆಪೇತಾತ್ आणि आमच्या कार्यक्रमांनी आम्ही तांकां मुखेली जाऊन आपयतो. आज आमच्या सुगम्य जिल्हा महिला ओकूटान कितें साधन केला म्हण तुमकां सांगचें जाल्यार आमच्यो स्त्रियो इतल्यो बळवंत जाल्यात की आतां तुमी मातृनिधी केले थोडी थोडी योजना केली निजाय की म्हाका मस्त खुशी जाली. आमच्यो स्त्रियो कितें करतात म्हळ्यार स्वसहाय्य पंगड एका वाड्यांत आसा. आमचें अशें इन्स्ट्रक्शन आसा की आमच्या वाड्यांत कोण कष्ट आतात, कोण गरजेवंत आसात, ते त्या स्वासाई पंगडाची जबाबदारी. विधव स्त्री जावं दी, एकसुरी स्त्री जावं दी, तिका मेळचे, तिका दिसपोड ते कितें वरवीं जायचे, ती त्या पंगडाच्या स्त्रियांनी जबाबदारी घेवन तिका दिवचे. तिका वखदाक व्हरचे, या कलय अन्याय जावं दी, कितेंय जावं दी, तिका सहकार दिवचो, सपोर्ट करचे त्या स्वासाय पंगडाच्या स्त्रियांनी. आनी कितेंय प्रतिभटन करूंक आसल्यार आमी सगळे सांगता मेळोन प्रतिभटन करता. पयलीं आमकां मुस्तो भिरां दिसतली भायर येवं, कित्याक स्त्री संघटन आसतना हांव हें सांगूंक अपेक्षितां, स्त्री आयोग, स्त्री संघटन आनी महासंघ हे तीन संगते विशांत इल्लें कन्फ्युजन जाता कोणाक जाल्यार. स्त्री संघटन म्हळ्यार आमी आमच्या इगर्जेच्या दोराय भितर आमी सांगतना कथोलीक स्त्री संघटन म्हण आमी उल्लेख करता. समाजांत आमी दिसाचे जाल्यार कथोलीक स्त्री संघटन मुद्रंगडी चर्चिनावर म्हळ्यार आमकां इल्लें बारीक पडटा. आमी जननी महासंघ दवर म्हळ्यार आमकां स्पेशल रेस्पेक्ट आसता. एक आमी केदाळे उडास दवरचे, आमचे चिंता पशें गी आमी स्त्री संघटन, आमच्या स्त्रियांक मुस्त कश्ट जाले त्या टायमार आमकां तांचे घाले मतींत एक बदलावण करूं. स्त्री आयोग आमच्या देशाच्या अंतर आमी स्त्री आयोग म्हणटा, पूण समाजांत आमी वेत आसतना आमी सुरवेर आमचे महासंघाचे नांव बरयता, या तालुको ओकुटाचे नांव बरयता, या जिल्हा ओकुटाचे नांव बरयता. आतां सुगम्य जिल्हा महिला ओकुट उडपी जिल्हे मत्तु सकल कथोलीक स्त्री संघटन उडपी धर्मा प्रांत्य अशें आमी घालता. त्या दळा वयले हेड्डीक मात्र ती वचता, मागीर सकल काले आसा म्हण वचूंक वचना. देखून हे आमी समाजांत वेत आसतना आमची आयडेंटिफाय, आमची वळख कितें म्हळ्यार आमी महासंघाची, आमी तालुको ओकुटाची, आमी जिल्हा ओकुटाची, हे आमची आयडेंटिफाय. आनी सुरवेर स्त्री संघटन रचन जाताना कशें जालें गे म्हळ्यार वाचराक गुंठ्यात हांवन भायर सोडले बरें जालें, कानाक वाऱ्यार गेल्ले बरी, म्हाका इतां जाल्यार बारीक उश जाली. इस कालांत हांवें एक दिसूय डांस करूं ना, पूण स्त्री संघटनाक हांव जॉयन जाल्या उपरांत हर एक स्त्रियांच्या दिसा म्हजो एक डांस आसतलो, कारण आमकां एक भायर वचोंक अवकाश मेळ्ळे. मागीर आमच्या स्त्रियांचें अशें चिंता जालें की स्त्री संघटन म्हळ्यार डांस कल्चरल प्रोग्राम म्हूण जालें. आनी ह्या मनोभावांत आसल्या स्त्रियांक आमी स्वासाय पंगड रचन करतना, महासंघ रचन करतना त्या स्थितीत जावन ह्या स्थितीत गाडीचे जाल्यार आमकां मुस्त कश्ट मारले. हें कळ्ळें सैबिणी महासंघा, कळ्ळें स्वासाय संघा, अच्छा गे आमचें स्त्री संघटनांत बरें आसलें, वर्सा हे पटी प्रोग्राम जाताले, आमकां स्किट करूंक जाताले, डांस करूंक जाताले म्हूण हे स्त्रियांचे उलोवणें जावन आसलें. पूण केदळां जावन आमच्या केंद्रीय समिती जावन ही सकड मयेंत आमी आपणायले गी तो वळ आमच्या स्त्रियांनी स्वासाय पंगड रचूंक मुखार सरल्यो आमच्यो स्त्रियो. आनी आजुनूय थोड्यो स्त्रियो आसात तले मनोभावच्यो, तांकां आमी कितें केलां म्हळ्यार कोण स्वासाय पंगडान नात तांकां आमी थोडे पडे सांगचे, तुका आर्थीक रितीन गरज ना जावंक पुरो, पूण तुजे तावन एक गरजेवंत स्त्री एक कुमोग जाता, त्या खातीर तूं ग्रुपान जॉयन जा. आनी अशें सुमार स्त्रियो जॉयन जाल्यात, 70-80 वर्सांचे स्त्रियोय आमच्या स्वासाय पंगडांनी आसा. तर थोडीं आयकनातल्यांक आमी कितें केलां म्हळ्यार स्त्री संघटनेचो संदो वर्साक 30 रुपया संध्या शुल्क ताणें भरचें, ताच्या उपरांत जिणये संदे 100 रुपया एका स्त्रियेक एक पटी भरल्यार ती जिणये संदो. तांकां हर एका जमतेक ताणी येवयेत, आमच्या खंयच्याय कार्यक्रमाक ताणी येवयेत, तांकां स्पेशल जावन आपण दिजे म्हण ना, पाद्राब अनाउंस करता आमच्या वॉट्सअप ग्रुपांनी आमी मेसेज घालता. आनी आमी अशें केंद्रीय समितीन अशें एक इन्स्ट्रक्शन दिलां गी जमतेक येनातले स्त्री संघटनचे संदे आनी जिणये संदे, ताणें केदळ आयल्यार तूं कितें आयली, तूं इतले ते मिटिंगा येवन आतां कितें आयली म्हूण कोणेंय विचारूंक ना, तांचो गौरव तांकां दिवंक आसा. देखून आज स्त्री संघटन म्हणचें की चड स्वासाय पंगड, महासंघा, तालुको ओकुटा आनी जिल्ला ओकुटा आमच्या उडपी दिसेंत मुखले हंताक पावोन आज ताजो एक संदो जाल्ले जावन आसलें. हांव मानिनी राजा ओकुटाक हांव पावलां आनी हाका कारण म्हजे महासंघा. स्वासाय संघांत आमचे स्त्रियो स्त्रियो म्हळ्यार आमचे संदे कितें करतात गे म्हळ्यार आतां आमी तांकां सांगलां तुमी पंचायत वार्ड सभा जाताना वसाजे, ग्रामसभा जाताना वसाजे, दप्तरांक आमचे ऑफिस आसात सरकारी दप्तरां, ताच्या वयल्यान DC ऑफीस, अल्पसंख्यात इलाके दोन कळ्ळे पुरो सवलती येतात, तोटगारिके इलाक्यान कितें मेळटा, कृशी इलाक्यान कितें मेळटा, अशें सगळें डिपार्टमेंटाक आमच्यो स्त्रियो येतात. आनी थंयसर आसल्या सरकारी कोण अधिकारी आसा ताका तांचे नंबर दितात, कित्याक पुरो सरकाराचे कितें सवलती येतात ते व्हॉट्सअपवर तांकां धरतात आनी ती आमच्या महासंघाच्या ग्रुपान घालतात आनी ते पळयले कुडले आमच्या स्त्रियो दवतात इंग गुंडी गोबर गुंडी आनी कोळी साकाणे जेनू कृषी आनी कितें सक्कट मेळटा पळय आमच्यो स्त्रियो उडपीच्यो स्त्रियो बरे हुशार आसात आपळ करतात तिकलें करतात लोणचें करतात रांदतात आनी विकून आपल्या कुटुंबाचो भार इल्लें आर्थीक रितीन हळू करतात हांवें सांगलें सामाजीक राजकीय आर्थीक आनी सांस्कृतीक रितीचें सबलीकरण म्हणून आमच्या स्त्रियांक कार्यक्रम जाताना हर एक स्त्रियांनी साडी न्हेसोन फुलां माळण येवंक आमी पयलेंच इन्स्ट्रक्शन दिलां कित्याक संस्कृती आमची उरोवच्या खातीर आनी हाचे सांगता कितें आदलें खाण आसलें आमच्या मलगडेनी केल्ले पोळयो ते पुरो 8 महिन्यांत आमचे स्त्रियो तांच्या तांच्या भुरग्यांक कर न्हितात आनी आटीचे खाणां कर्न मीस जा उपरांत विकून तांचो फंड ती रेज करतात उपरांत राजकीय सबलीकरण आमी केंद्रीय समिती जावन तरबेतीदारांची तरबेती केली एका वार्डात 5 जाणां स्त्रियांक घेतले म्हणल्यार 5 वार्डात 25 स्त्रियो आयल्यो तांकां राजकीय विशीं म्हायती दिली आमी कित्याक स्त्रियांनी राजकीयाक वसाचे म्हणल्या विशयान आनी तवळ आमची म्हायती हर एका घटकाक पावली आनी 112 जाणां स्त्रियांनी पंचायत चुनावाक स्पर्ध केल्लो आमच्या उडपी देशीस जावन आनी त्या पैकी 50 दोन स्त्रियो जिकून आयल्यो हे आमचे राजकीय सबलीकरण आमच्या मध्ये आदी तावन एक रिवाज असली विधो एक स्त्रिये सो पती अंतरल्यार तिका बरेंकर नेसोवन फुलां माळण कांकणां दवरून मोरन उखलताना या फोंडा कडे तिची कांकणां फुटोवची आनी फुलां काडूची एक रिवाज आसली आनी हांव अध्यक्ष जाल्ले दळा एका मोरना गेल्ले त्या दळा उरले स्त्रियो जबरदस्ती तिची फुलां काडा माती घालून जाल्या मेल्ल्या माती घालून जाल्या ताच्या उपरांत ही बोम मारतात फुलां काडा कांकणां फुटे म्हूण आनी हांवें काडनाका म्हणटाना दोगां जाणां धांवन येवन तिची कांकणां फुटोवन फुलां काडली म्हाका इतले बेजार आहे भोगली गी परत तरबेतीदारांची तरबती दवरून एका वार्डांत 5 जाणां स्त्रियांक काडून तांकां विधो स्त्रिया विशयांत बरी करून तरबेती केली आनी ताणी घटका घटका वचून महासंघा वचून ही तरबेती दिली आज खंयच्या वार्डांत महासंघाचे स्वसाय पंगडाचे स्त्रियो आसात गी तांची जबाबदारी जावन आसा कोणाचोय पती अंतरल्यार त्या घरा ती पयले पावतात आनी पयलें सांगतात तिच्या हाताक कांकणां घालचीं तिका बरो साडो न्हेसोवचो आनी तिका फुलां मळचीं हें करूंक ना म्हूण देखून आज आमचे स्त्रियो त्या हंतार सबलीकृत जाल्यात आमचें सपन आसलें 2025 बँक रचन जायचे म्हणून पूण आमी ते 2023 23 सुगम्य महिला संवर्धा सहकारी बँक आरंभ केले आनी 4000 स्त्रियो बँकांत शेर घेवन सादे जाल्यात आनी आमच्या देशीसीन वट्टूक सुगम्य जिल्हा महिला ओकुटांत 400 स्वसाय पंगड आसून 5696 सादे आसात हे 13 वर्सांनी आमी केल्लें सदन आनी 10 वर्सांनी 100 करोडांचो वेव्हार आमच्या पंगडांनी जाला आनी 3,12,000 आमच्या बँकांत लाभ आसा आनी स्वसाय पंगडांत 7,40,000 उरोवणी आसा आनी ह्या वर्सा सरकारांतावन 50 आनी 9 स्त्रियांनी सरकाराच्या येवजण्यांतावन 13,62,488 रुपयाचे प्रयोजन घेतलां आनी आमच्या कापू तालुक्यांत रैत उत्पादक कंपनी आरंभ जाल्या आज हांव हांगासर उलयता तर हांव कांय व्हडली शिकपी न्ही इंग्लीश म्हाका उलोवंक येना हांवूय एक 150 वर्सां पोरण्या कोलवाच्या घरांत आसली 13 जाणां सादे आमच्या घरांत आसली मुस्त आर्थीक रितीन कश्ट आसले मुस्त म्हळ्यार मुस्त कश्ट आसली स्त्री हांव फुलां झाडां बेसाय गोरवां हें पोसाप करन मागीर अडचणीन आसलें हांवें गणेश बिडी बांदून बिडीएच्या ब्रांचाक व्हरतली आनी त्या दळ लोक म्हाका प्रस्नार्थक रितीन पळयतालो कोणाकय अशें पळोवचें तितलें धैर्य त्या वेळार म्हाका नातलें कित्याक म्हजी परिस्थिती तशी आसली आर्थीक रितीन सबल जाल्यार त्या व्यक्तीक सकणां वळखतात एक समाजाचे एक दस्तूर आनी खंयच्या दिसा हांव म्हज्या फिरगजेच्या स्त्री संघटनाक पावली थंयत हांव न्हू हांवें फाटी पळोवना हर एक कडेन हुद्दो घेतलो प्रामाणीकपणे हांव त्या हुद्द्यांत हांवें काम केलें आनी आज राज्य मट्टाक पावली तर हाका कारण म्हजे फिरगजीचे स्त्री संघटन आनी महासंघा आनी ह्या वेळार आमच्या निर्देशक बापांनी आमकां घटकातावन फिरगजे अंतरतावन वार्डातावन देसीजे म्हणसर आमकां दिल्लो सहकार आनी ह्या घडये हांव फादर रेजिनाल्ड पिंटो आमच्या सुगम्य जिल्हा महिला ओकुटचा निर्देशक ताजो सहकार आम्ही उडास काढून जाई. त्यांची एक ताश असली तुम्ही स्त्रियांनी भाद्रबंस लोभ धरणं उमकळचे सडी जाय आणि तुम्ही स्वतंत्र रीतीर कार्य म्हणून आणि जे मुखार वसा जे समाजान तुम्ही मुखार पावजे म्हणून आणि हाचे धैर्य जावन फाटल्या दिसांनी मणिपुरात जाल्ल्या अत्याचारा विरोध एक प्रतिभटन असा केल्ले आणि त्या प्रतिभटन उलोवंक म्हजे नाव दिल्ले. म्हाका गुत्तून हांवें जिंतले 200-300 जाणां येतात आजकाल कोणी भायर वचे बारी उणें म्हण जायत फादर म्हण म्हाका समान मनस्कारा समिती म्हणून आले ताणें प्रोफेसर पणिराजान सांगले पयले नाका म्हणटा आयको ना इल्ला जानेट निवे माडबेक म्हण जायत म्हणे गेली. हांव कंपाऊंड भितर पावतना हांव सगळीं गमेवन म्हाका काले जाला म्हण गुतना कांय 5,000-6,000 वरणी वरतो लोक येता वेता आनी एक घडये म्हजे बीपी पुरा डावन जाल्ले बरी जाले. हांव गमयलें म्हळ्यार म्हाका काले जालें म्हण कळोना कित्याक हांव 200-300 जाणां आसतात म्हूण मात्र चिंतलें म्हजें एक्सपेक्टेशन तशें.